ये शिम एगा महापनिता मोगो स्यारो प्याजी अमरा पुराम्यु मिंगला येका दमायुंजी बोडे खुनिये नला छाउसे गुनिनै होच्या सुमारो मुआ तो आकूडाई तो मेगें फांगु फेठाजायें